त्यका को पावा कै पचे चेता अ अम चेवे पिचोते तमयं यकय हे क्यों नम्या तालावा ये ये ये हे ये या हे या हे या हे या को ने नम नवत क्या ओवे ओवा कै कौन मो कै कै चाओ यं

एतं नानकुशाने तवं ओ वैशालाप्सोन्वे एतं हालाय अनंवाय ताताव लावने ता वा नवे ताले हे हे ला ता एता क्वा हम एतो छे सको लेलवे हे हे नोक नो क्वेने वे चोरो से पल में तबे बोल मना तय को ततने कश भाई न मिश पतो तक से तल पवा हे तम नान कुशाने क्वेने गया ओ वैशालाप सोनवे हे तम हालाय अनंगाय ताताव लावने ताव वा नवे तले हे हे ला हे हे यश अने हवा पे हे में हो या तबे बोल मना ते से हे ओ ना हे अस्ताबोक ले तो खाका मो न ये पे में ताताव लाओ या ने इन हो या ओ क्यता तम का पम पो भक हे तम का वो तम ने न तो ने हो वे हे लोए हो वे ओ हेलो हो हो हेलो आया हे आहा आहा आहा हे हे आहा आहा आहा हे हे हे हे हे